ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेज मध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
3: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
3: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
4: नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं रेडिओ तेरणामध्ये परत एकदा हार्दिक स्वागत. रेडिओ तेरणाच्या मार्फत आपल्या सर्वांसाठी एक नवीन उपक्रम चालू होत आहे, साहित्य सहवास. आणि त्या उपक्रमाची सुरुवात आज रेडिओ तेरणाच्या या स्टेशनमध्ये आजपासून सुरुवात होत आहे. आणि आपल्या सर्वांना सांगण्यासाठी एक आनंद होतो की या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध गझलकार आपल्यासमोर उपस्थित आहेत, बाळ पाटील. नमस्कार बाळ.
5: नमस्कार.
4: रेडिओ तेरणाच्या या साहित्य सहवास उपक्रमामध्ये आपली ओपनिंग बॅट्समन या अर्थानं आज निवड होण्यात आम्हाला एक वेगळाच आनंद प्राप्त होत आहे. आपलं स्वागत रेडिओ तेरणामध्ये.
5: धन्यवाद.
4: आणि आपण ह्या गझल या क्षेत्राकडे जे वळलात, गझल या क्षेत्रामध्ये आम्ही अनेक कार्यक्रमामधून आपल्याला ऐकलं, आम्हाला ऐकण्याचा योग येतो जनतेला, तर मला एक आपल्याला हा प्रश्न विचारावा वाटतो की आपण या क्षेत्राकडे नेमकं कसं काय वळलात.
5: सुरुवातीला मी कॉलेज लाईफपासून कविता लिहायचो. माझा 2015 वेंदळा नावाचा गझल संग्रह, कविता संग्रह प्रकाशित झाला. तो वाचल्यानंतर आपले ज्येष्ठ लेखक क्षमा पाटील यांनी ज्यावेळेस तो वाचला त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की बाळ, कितीतरी चांगल्या गझला झाल्या असत्या. आणि तेव्हा म्हणजे वृत्तबद्ध कविता होत्या त्या. तेव्हा त्यांनी मला सांगितल्यानंतर मी मग हळूहळू, तसं सुरुवातीला मला थोडंफार माहीत होतं, परंतु त्यांनी सांगितल्यापासून प्रेरित होऊनच नंतर मी गझलेकडे वळलो.
4: बरं. वेंदळा हा आपला काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे असं आपण सांगितलं, मी पण तो वाचलेला आहे, अतिशय सुंदर कविता होत्या त्यामध्ये. परंतु मला विचारायचा प्रश्न हा होता की कविता आणि गझल या दोन्हीमध्ये तुम्हाला नेमका फरक काय जाणवला, आणि गझलेकडे तुमचा जास्त ओढ त्याच्यानंतर जो झालेला आहे त्याचं मूळ कारण काय.
5: हा, कवितेमध्ये वेगवेगळे, आता मुक्तछंद कविता असते, वृत्तबद्ध कविता असते, तिथं बंधन नसतं कवितेमध्ये. गझलेमध्ये आपण काय करतो, गझलेमध्ये जे 5 शेर असतात ती प्रत्येक दोन ओळीचा जो शेर असतो ते एक स्वतंत्र कविता असते. त्यामुळं गझलेच्या त्या एका शेरामध्ये आपल्याला पूर्णपणे झोकून द्यावं लागतं. पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीशी जो अनुबंध असतो तो साधता आला पाहिजे, त्यातून एक उत्कृष्ट काहीतरी बाहेर पडलं पाहिजे, जेणेकरून ते वाचकांना किंवा ऐकणाऱ्यांना ते भावेल. ही जादू आहे खरी त्यामध्ये. आणि तसं मी करत गेलो आणि मला ते जमत गेलं. म्हणजे माझी त्याच्यावर मी एक दोन हे सुद्धा लिहिलं की गझले तुझे जसे गुण रक्तात येत गेले.
4: वा.
5: गझले तुझे जसे गुण रक्तात येत गेले, वृत्तीतले जरासे वृत्तात येत गेले.
4: अरे वा वा, क्या बात.
5: अशा पद्धतीनं ते जमत गेलं आणि सगळ्यांचा प्रतिसाद देखील चांगला मिळाला.
4: खूप चांगला प्रतिसाद आपल्या गझलांना लाभतो आहे आम्ही पाहत असतो. तर आजच्या या उपक्रमामध्ये आपण एक अतिशय सुंदर असे आपली रचना गझलेची सादर करावी.
5: बरं. सुरुवातीला एक मतला शेर घेतो. मतला साहेब हा की अळवीत नाही कोणी राग आता, अळवीत नाही कोणी राग आता, माझी मलाच येते जाग आता. अळवीत नाही कोणी राग आता माझी मलाच येते जागा आता हा बहर काळजाचा छाटला मी हा बहर काळजाचा छाटला मी आली फुलून माझी बाग आता नंतरचा शेर पाकी देवा तुझ्यावरी मी खुश आहे देवा तुझ्यावरी मी खुश आहे मागायचे तुला ते मागा आता मागायचे तुला ते मागा आता आणि एक गजल घेतो गजलेचा मतला असा आहे पहा की माझ्यासमोर करतो माझ्यावरीच कावा माझ्यासमोर करतो माझ्यावरीच कावा आत्म्या तुझ्यावरी मी ठोकीन एकदावा
4: वा
5: नंतरचा शेर पहा की अस्थिविसर्जनाची केलीस फार घाई अस्थिविसर्जनाची केलीस फार घाई सारीच घे हवी तर ही जायदाद भावा सारीच घे हवी तर ही जायदाद भावा नंतरचा शेर पहा की अंधार घोर भावी टाळायचा तुम्हा जर अंधार घोर भावी टाळायचा तुम्हा जर वंशातल्या दिव्याला थोडा उजेड दावा नंतरचा शेर पहा की नवतेच नवतेच काय येथे माझ्या तुझ्यामध्ये मग नवतेच काय येथे माझ्या तुझ्यामध्ये मग पायामधील काटा डोळ्यात का सलावा यानंतरचा शेर पहा की या अंबरात येते ती चांदणी उशिरा काही तारका पहाटे पहाटे येतात या अंबरात येते ती चांदणी उशिरा झाल्या पहाट वेड्या गच्चीवरी खडावा झाल्या पहाट वेड्या गच्चीवरी खडावा आणि ती शेवटचा शेर पहा की नुकताच जन्मुनी मी खाटेवरी पहुडलो नुकताच जन्मुनी मी खाटेवरी पहुडलो आईस फार वाटे मी थोडका हसावा आईस फार वाटे मी थोडका हसावा
4: वा वा वा सुंदर बाळासाहेब आत्म्या तुझ्यावरी मी ठोकीन एकदावा काय कल्पना आहे आत्म्यावर दावा ठोकण्याची कल्पना तुम्हाला सुचण्याचं काय कारण आहे का विशेष
5: शेवटी आपण आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधत असतो ज्यावेळेस आपण अंतर्मुख होतो आणि आत्मपरीक्षण देखील करत असतो आपण बाह्यविश्वासी मांडताना बाह्यविश्वातल्या गोष्टी तर आपण मांडतोच प्रश्नच नाही
4: बरोबर आहे आत्मपरीक्षण केल्याशिवाय आणि आत्मचिंतन केल्याशिवाय अशा पद्धतीच्या रचना या आपल्या लेखणीतून उतरणं तसं पाहायला गेलं तर कधी शक्य होऊ शकत नाही आपण आणखीन एक चांगली गजल सादर करावी
5: ठीक आहे त्याआधी एक मतला शेर घेतो संकल्पना जिन्याची मागास होत गेली संकल्पना जिन्याची मागास होत गेली नुसतीच माणसांची पैदास होत गेली
4: वा सुंदर
5: नुसतीच माणसांची पैदास होत गेली तोडून बंद सारे भुलला मऊपणावर तोडून बंद सारे भुलला मऊपणावर ती गाठ रेशमाची गळपास होत गेली आणि शेवटचा शेर की नाही दिली परीक्षा त्यांनी कधी विषयाची अख्खी पिढीच त्यांची नापास होत गेली तर आता एक गजल तुम्हाला आठवत असेल अखिल मराठवाडा ती अखिल भारतीय साहित्य संमेलनात ती गजल मी म्हटलेली तुमच्या समोर सादर करतो आता मतला असा आहे पहा की जगणे म्हणजे मरणे आहे पटले होते जगणे म्हणजे मरणे आहे पटले होते कलियुग आले परवा कोणी म्हटले होते
4: वा वा वा
5: कलियुग आले परवा कोणी म्हटले होते नंतरचा शेर पहा की त्यांची आता इवली इवली घरटी झाली त्यांची आता इवली इवली घरटी झाली कोणे काळी गजबजलेले खटले होते कोणे काळी गजबजलेले खटले होते यानंतरचा शेर पहा की कोई धरण्या आधी कैऱ्या झडल्या साऱ्या कोई धरण्या आधी कैऱ्या झडल्या साऱ्या अवकाळीचे वादळ तेथे झटले होते वठलेल्या खोडांना फुटवे आता फुटले वठलेल्या खोडांना फुटवे आता फुटले जाहिराती न्याहाळून वय घटले होते नंतरचा शेर काय पाहिजे लोकांनाही स्थळकाळाची महती कळली लोकांनाही स्थळकाळाची महती कळली शवयात्रेला जाण्यासाठी नटले होते युवराज हा शेर पहा की ते वेगाने सरकत गेले पुढती पुढती ते वेगाने सरकत गेले पुढती पुढती तितके मागे क्षितिजाचे स्थळ हटले होते.
4: वा वा वा.
5: आणि हा शेवटचा शेर पहा. सांप्रत मीही पहिल्या वाणी बरळत नाही. सांप्रत मीही पहिल्या वाणी बरळत नाही. सत्याचे केव्हा कोणाशी पटले होते. कलियुग आले परवा कोणी मटले होते.
4: अतिशय मर्मर बोट ठेवणारी ही रचना तुमची. सत्याचे कोणा
5: केव्हा कोणा
4: पटले होते. वा वा सुंदरच. आणि कोणे काळी गजबजलेले खटले होते. बाळासाहेब हा शेर आणि तुमची ही जी ओळ आहे ना,
5: ही
4: खरं तर अंतर्मुख करायला लावणारी ओळ आहे. कारण आज आपण जी समाज व्यवस्था पाहत चाललो, जे पूर्वीचे घर होते म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्याच्यामध्ये एकमेकाला लढा असायचा, प्रेम असायचं, जिव्हाळा असायचा. परंतु आज आपण ही ओळ लिहायची वेळ आली की कोणे काळी गजबजलेले खटले होते, म्हणजे आता त्या परिस्थितीपासून आपण दुरावत गेलो. कुठंतरी आता असं क्वचितच आपणाला अशी उदाहरणं पाहायला मिळतात.
5: आपल्यातल्या कवी मनाला ही गोष्ट खटकती वास्तविक
4: आणि त्याच्यावर बोट ठेवला. यालाच कवी आणि खास करून गझलकार या शब्दबद्ध करू शकतो. आणखीन एक आपण अशाच चांगली गजल सादर करावी.
5: त्याआधी एक मधला शेर घेतो. पाहून वासराला गाय व्हावे. पाहून वासराला गाय व्हावे. केव्हा तरी कुणाची माय व्हावे. सोडून मौन द्यावे कातळाने. सोडून मौन द्यावे कातळाने. रडणेच मोकलोनी धाय व्हावे. केव्हा तरी कुणाची माय व्हावे. आणि ह्या गजल पाहता गजलेचा मतला असा आहे की देणे बरेच मागे थकली जरी उधारी. देणे बरेच मागे थकली जरी उधारी. ही रोख ठोक आहे माझी इमानदारी. देणे बरेच मागे थकली जरी उधारी. हे रोख ही रोख ठोक आहे माझी इमानदारी. त्यांच्या मनात असते चोराच्या मनात. त्यांच्या मनात असते ती रात चांदण्यांची. त्यांच्या मनात असते ती रात चांदण्याची. चोरायचे हवे ते मी चोरतो दुपारी. चोरायचे हवे ते मी चोरतो दुपारी. दडवून ठेवला तर बलवान रोग होतो. दडवून ठेवला तर बलवान रोग होतो. जडली कधीच नाही मजला तशी बिमारी. त्यानंतरचा शेर पहा. पैसा किती कुणाचा ढोरे किती कुणाची. पैसा किती कुणाचा ढोरे किती कुणाची. ही मोजण्यात त्यांची गेली हयात सारी. त्यानंतरचा शेर पहा की ना मांडलिक झालो मी कोणत्या कुळाचा. ना मांडलिक झालो मी कोणत्या कुळाचा. माझ्याच या जीवाचा मी एक कारभारी. आणि हा शेवटचा शेर पहा की घेऊ नकोस शंका परक्यावरी उगी तू. घेऊ नकोस शंका परक्यावरी उगी तू. माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी. माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी. ही रोखटोक आहे माझी इमानदारी.
4: माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी. बाळासाहेब या वाक्यावर काय बोलावं. म्हणजे असं वाटतं की हे प्रत्येकाला हा अनुभव कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये येऊन गेलेला आहे. कुठंतरी ही
5: निश्चितच निश्चित
4: आपल्या आयुष्यात घडून गेलेली आहे. बाळासाहेब आपण शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहात.
5: हो.
4: आणि मग शासकीय सेवा करत असताना त्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गजल सुचते कशी नेमकी.
5: खरं सांगायचं म्हणजे एक निसर्गदत्त गुण असतो हा. सुचतेच म्हणजे जे निसर्गाने आपल्याला देणगी दिलेली आहे लिखाणाची, की ज्यावेळेस मी शाळेत होतो त्यावेळेस देखील कविता लिहायचो बरोबर. आणि त्यामुळं कुठंही असलो तरी आपला निसर्गदत्त गुण आपल्याला प्रवृत्त करत असतो. एखादी गोष्ट आणि आपण तर संवेदनशील मनाचे असतो. एखाद्या गोष्टीचा आपल्यावर आघात झाला की एखादा भिकारी जर दुखावला साधा तरी देखील माझा अनुभव सांगतो तुम्हाला की किती स्वाभिमानी असतो तो भिकारी. पहा. घेत नाही फेकलेला घासतो. घेत नाही फेकलेला घासतो. भूक त्याची खानदानी वाटते. त्याच्यामुळे सुचणं हे परिस्थितीजन्य आहे की आपल्या जे काही भलेबुरे अनुभव होतात. आपण आपलाच विचार, कवी मनाचा माणूस हा स्वतःचा विचार कधीच करत नसतो. त्यापेक्षा जास्त जगाचा, भोवताली पाहत असतो आणि नॅचरली मग ते निसर्गतःच येत राहत.
4: मग आपण बोलल्याप्रमाणे कविता आणि गझल म्हणजे दोन ओळीची एक कविताच होऊ शकते. गझल गझलमधल्या ज्या दोन ओळीचा एक शेर असतो तो एक स्वतंत्रपणे कविता होऊ शकते. इतक्या ताकदीच्या कविताच म्हणा पाच पाच कविता किमान एका एका गझलेमध्ये आपण सादर करतात. जन देखे रवी तो देखे कवी असलेल्या या ओळी ऐकून जाणवतं की जे सर्वसामान्य माणसांच्या बुद्धीची पोहोच या ठिकाणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी एका गझलकाराचं मन जाऊ शकतं, त्या ठिकाणी गझलकाराचा एक विचार जाऊ शकतो. अशा पद्धतीच्या खूप छान रचना आपण सादर करता. आणखीन एक रचना सुंदर अशी सादर करावी आपण.
5: फक्त फरक थोडा एवढाच आहे की शेर समजायला थोडं रसिक मन लागतं. आमच्यासारखंच म्हणजे एक दुःख सांगतो तुम्हाला आता योगायोगाने की शेर खूप चांगला असतो ॲक्च्युली खरं तर, परंतु समोरच्याला तो तितका पोहोचत नाही. हां, ती त्यांचीसुद्धा चूक नसते. कविता जशी आपण सहजपणे बोलतो आणि सहज समोर, इथं शेरमध्ये दोन ओळीचा अनुबंध आता हेच पहा, अनुभवच घ्या. एक भावा मुक्ततेचा सोहळा, मीच माझा आवळावा हा गळा. आता हा शेर पहा, ही मधाची चव तुरट का लागते, ही मधाची चव तुरट का लागते, की तिने नुकताच खाल्ला आवळा. परवाच किसडिका काहीतरी झाला. नेमक्या वर्मावरी बघ बोटते, पाहत आहे दोन ओळीतला अनुबंध पहा. नेमक्या वर्मावरी बघ बोटते, वाटला नाही तसा तो आंधळा. आणि सोबती आयुष्यभर बगळेच की, आता बगळे कोण आहेत तुम्ही लक्ष घ्या, सोबती आयुष्यभर बगळेच की. नंतर मग ती पंधर पक्ष पक्ष पंधरवाडा येतो, कुठे श्राद्ध येतो. सोबती आयुष्यभर बगळेच की, शेवटी नाराज झाला कावळा. नाहीच शिवला अखेर. तर हे कसं आहे, हा फरक आहे थोडा, की थोडं जरा बौद्धिक ताण देणारी असते गझल, परंतु तेवढ्या शब्दात जर त्यांना समजलं तर त्याच्यासारखा आनंद नसतो. तर गझल घेतो, आणखी एक हलकी फुलकी घेतो. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला. जिंकीन या सुखाला वदला कुणी शहाणा, जिंकीन या सुखाला वदला कुणी शहाणा, परवा कळून आले तोही अशात गेला.
4: वा,
5: परवा कळून आले तोही अशात गेला. खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले, खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले, बेकार काळ वाया बघवट बशात गेला. नंतरचा शेर पहा की, दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची, दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची, आलाप घेतला तो गवई घशात गेला. आलाप घेतला तो गवई घशात गेला. आणि हा शेवटचा शेर पहा की, सूर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा.
4: क्या बात, क्या बात.
5: सूर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा, आजन्म पांगळ्या रे तू कवडशात गेला, आजन्म पांगळ्या रे तू कवडशात गेला. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला.
4: वा वा वा, छान बाळासाहेब. आपली एक एक रचना अशी कानामध्ये साठवून ठेवावी असं अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब, मला एक आपल्याला असा एक प्रश्न विचारायचा आहे की असा ऐकिवात आहे, बऱ्याच जण असं ठट्टेमध्ये म्हणतात की कवी गझलकार जे असतात त्यांच्या घरी जरा थोडा प्रॉब्लेम, म्हणजे बायका त्यांना खूप त्रास देतात, वेळ देत नाही, सारखं लिहितच बसते. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला तुमचा वैयक्तिक अनुभव कसा आहे?
5: पहा, आता आपण यासाठी थोडं गझलेच्या मुळाकडे गेलं पाहिजे की गझल कुठं कशी लिहिली गेली. की ज्यावेळेस इराणवर अरबी संस्कृती आली त्यावेळेस अरबांनी त्यांची भाषा वापरली अरबी. तिथली मूळची भाषा दुसरीच होती, पारसी होती. आणि पारसी आणि ह्याचं परत मिक्सचर होऊन ते गझल उर्दूमध्ये परत मग ते तिकडचे इकडे इंडियामध्ये आले. आणि त्यावेळी ते जे वातावरण होते त्यावेळेसच्या गझला वेगळ्याच होत्या. ती नकाब हटाव म्हणजे फक्त ते फक्त डोळे दिसले तेवढ्यावरच

0: गजल असं काही प्रेमावरच्या होत्या, कुठं साखी वगैरे. परंतु जसजशी ही भारतात आली गजल आणि जसजशी ती रुळत गेली तसतसे सामाजिक त्याला जास्त पंख फुटले, सामाजिक आशयावरची गजल परत येऊ लागली, काही प्रेमावरची येऊ लागली. आणि असं काहीच नाही, कुठला कवी कवी जरी असला तरी तो त्याच्या भावना त्याच्या पद्धतीनेच मांडत असतो. घरचे प्रॉब्लेम वगैरे प्रत्येकाचेच असतात, वैयक्तिक प्रॉब्लेम असो, सामाजिक प्रॉब्लेम असो, कुठलीही समस्या असो, कवी आपल्या कवितेतून आपल्या गजलेतून गजलकार मांडणारच, कथेतून कथाकार मांडणार. त्यामुळं गजलकारावरच असं हे नको, एवढंच आहे की जास्त ठळकपणे जसं की हे यमक बसतं व्यवस्थित, ते अपील होतं आपल्याला, मनाला भावतं, त्यामुळं जास्त उठावून दिसतं गजलेमध्ये असं होतं, त्यामुळं त्याचा परिणामकारकता त्याची जास्त असते, एवढाच फरक म्हणता येईल आपल्याला.
1: गजलेला असे वेगवेगळे आयाम प्राप्त
0: होते. आणि आता पहा म्हणजे एवढे वेगळे आयाम असतात. पहा आता एकच शेर तुम्हाला सांगतो उदाहरण म्हणून मी टाकला होता, ती पिवळी झाली होती मी भगवा झालो होतो, संपली. आणि मी खरंच सांगतो की म्हणजे बरेच जणांनी एक छोटी ही म्हणजे एक छोटी कादंबरी आहे अशा पद्धतीने त्याला म्हणजे हे दिले. एकाची प्रत्यक्ष भेट झाल्यावर म्हणजे बघा ना तिला हळद लागली आणि तुम्ही संन्यास घेतला. आता दुसरा आयाम मी त्यांना सांगितला की बाबा मला तसं नव्हतं म्हणायचं, ती पिवळ्या रंगाच्या झेंड्याच्या पक्षात गेली होती आणि मी भगव्याच्या गेलो होतो. म्हणजे अर्थ काढायचे म्हटलं तर असे वेगळे वेगळे अर्थ निघू शकतात.
1: हेच तर वैशिष्ट्य आहे गजलेचं,
0: असे वेगवेगळे आयाम असतात आणि ते म्हणजे अनुभवायचे असते, त्याचा आनंद घ्यायचा असतो. ॲक्च्युली
1: कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ आणि एकाच वेळेला अनेक वेगवेगळ्या अर्थाने ही खरी गजलेची ताकद आहे असं म्हणावं लागेल. तर अशाच एका वेगळ्या आयामाची एक शेवटची गजल बर आणखीन आपण एक सादर करावी.
0: चालतंय, त्याआधी एक परत मधला शेर घेतो, कारण आल्यापासून सगळं तुम्ही थोडं रोमॅन्टिक बी झालं पाहिजे ना.
1: इर्षाद.
0: जरी स्वप्न होते खरे वाटते, जरी स्वप्न होते खरे वाटते, तिला पाहिले की बरे वाटते.
1: वा वा वा, वाटणारच.
0: समोरून येता तिला पाहता, समोरून येता तिला पाहता, उगी का अरे बापरे वाटते. आणि हा शेर पहा की तिची आवळ्यांची खरेदी जरी. आता लहान लहान मुलांना सांगायची गरज नाही आवळ्यांचा का खाता. तिची आवळ्यांची खरेदी जरी, हा जरी स्वप्न होते खरे वाटते, तिला पाहिले की बरे वाटते, तिची आवळ्यांची खरेदी जरी, मला दाविली गाजरे वाटते, मला दाविली गाजरे वाटते. वेशीत स्वागताला राव नाही, वेशीत स्वागताला राव नाही, उरले आता तसे हे गाव नाही, उरले आता तसे हे गाव नाही. दे कोठडी हवी तर काळजाची, दे कोठडी हवी तर काळजाची, मी प्रेमचोर आहे साव नाही, मी प्रेमचोर आहे साव नाही. नंतरचा शेर पहा की गेला बुढा स्मशानी एकदाचा, गेला बुढा स्मशानी एकदाचा, आता घरात कावा काव नाही, आता घरात कावा काव नाही. गेली सदूर माये का अशी तू, गेली सदूर माये का अशी तू, या लेकरास अजूनी नाव नाही, या लेकरास अजूनी नाव नाही. आणि शेवटचा शेर पहा की समजू नका गड्यांनो हारलो मी, समजू नका गड्यांनो हारलो मी, मी मांडला पटावर डाव नाही, मी मांडला पटावर डाव नाही.
1: सुंदर बाळासाहेब. उरले कुठे आता ते गाव नाही, चिंतन करण्यासारखा विचार करण्यासारखा शेर आणि प्रत्येक ओळ. कारण आता गाव खरं पाहायला गेलं तर पूर्वीसारखं गाव राहिलंच नाही,
0: राहिलं नाही. हां,
1: रेडिओ तेरणाच्या या व्यासपीठावर बाळासाहेब पाटील, बाळ पाटील एक सुप्रसिद्ध गझलकार आपल्यासमोर, ज्यांनी त्यांच्या अत्यंत सुंदर अशा गझल सादर केल्या, त्याच्याबद्दल बाळ पाटील रेडिओ तेरणाच्या वतीनं आपले हार्दिक आभार,
0: धन्यवाद.
1: गझल ही जी जादू आहे, प्रत्येक दोन ओळीमध्ये जो अफाट असा अर्थ यामध्ये साठवलेला आहे आणि हा अर्थ आपण रेडिओ तेरणाच्या सर्व प्रेक्षकांना ऐकवलात. एका ठिकाणी असं म्हटलं जातं, एक गझलकार म्हणतो की गीत गुंजारते जीवनाचे गझल, मर्म हृदयातल्या स्पंदनांचे गझल, भावनेला

0: त्यांचं सादरीकरण केलं त्याच धर्तीवर आपण वेळोवेळी यापुढे देखील आपण भेटतच राहणार आहोत. आप सर्वांना वेगवेगळ्या साहित्यातील आयामांचा अनुभव आणि त्या साहित्यविश्वामध्ये घेऊन जाण्यासाठी मी सदैव आपल्यासोबत तत्पर असणार आहे. तोपर्यंत मी युवराज नळे आपला निरोप घेतो आणि आपण सर्वजण ऐकत रहा रेडिओ तेरणा.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास न BCA, 12वी सायन्स पास न BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट

0: सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव।

0: थे,
1: 12वीं पास ना BCA, 12वीं साइंस पास ना BSc कंप्यूटर साइंस, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कंप्यूटर साइंस, 11वीं आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
2: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
2: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM।

हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो श्रुते हो, नमस्कार श्रुते हो। अच्छा, आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो।

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी आपण बघतो आहोत सद्यस्थितीमध्ये आंब्या बहराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत. रोपवाटिकेमध्ये कलमे रोपे ही प्रामुख्याने नवतीवर आहेत. जुलै महिन्यामध्ये सततचे ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे वातावरण बुरशीजन्य रोगाच्या प्रसारासाठी पोषक आहे. अशा वातावरणामध्ये वनस्पती शास्त्रीय आंतरपीक फळगळ, देठसुकी, पानावरील डाग, पानगळ आणि फळांवर तपकिरी डाग या रोगासाठी कारणीभूत बुरशींची वाढ जोमाने होऊ शकते. त्यामुळे बागेमध्ये पानगळ आणि फळगळ यासारखी लक्षणे दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लिंबूवर्गीय फळबागेतील विकृती, फळगळीची लक्षणे आपण जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करणं सध्याच्या महिन्यामध्ये आणि काही दिवसांमध्ये गरजेचं आहे. सुरुवातीस बघूयात आपण फायटोप्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावाची लक्षणं. सध्या फायटोप्थोरा बुरशीवाढीस अनुकूल वातावरण असून तिच्या प्रादुर्भावामुळे लिंबूवर्गीय फळपिकाच्या पानावर चट्टे दिसू शकतात. तसेच तपकिरी ब्राऊन रॉट रोग उद्भवू शकतो. हा रोग फायटोप्थोरा पल्मीहोरा आणि फायटोप्थेरा निकोशियानी या दोन प्रजातीमुळे उद्भवत असतो. पानांवर प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीलगतच्या हिरव्या फळांवर तपकिरी करड्या डागांची सुरुवात होते. फळे एका बाजूने करपू लागतात. फळाच्या हिरव्या सालीवर प्रादुर्भाव होऊन फळ हे तपकिरी काळ्या रंगाचं दिसू लागतं. फळे सडून गळतात. या फळसडीच्या अवस्थेत ब्राऊन रॉट किंवा तपकिरी रॉट असंही संबोधलं जाऊ शकतं. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. करड्या रंगाच्या फळांची तोड करून ती निरोगी फळासोबत मिसळल्यास निरोगी फळे देखील सडू शकतात. यानंतर बघूयात देठ सुकणे आणि कोलेस्ट्रिक्टम स्टेम अँड रॉट. कोलेस्ट्रिक्टम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊ शकते. तो भाग काळा पडतो. असा भाग नंतर वाढत जाऊन संपूर्ण फळ हे सडू शकतं. कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे आणि वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणं आहेत. बरेचदा उशीर झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळी पडतात, वजनाने हलकी होऊन कडक होतात आणि दीर्घकाळापर्यंत देठांना लटकत राहत असतात. आता हे सगळी लक्षणं आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. पानगळ आणि फळ पिकावरील तपकिरी रॉटच्या संदर्भामध्ये. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे मंडळी, याचं व्यवस्थापन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. बागेमध्ये वाफे केलेले असल्यास त्यात पाणी साचून राहते. पावसाळ्यात वाफे मोडून टाकावेत. बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी आपण बाहेर काढणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. झाडांवर गळून पडलेल्या पानांची आणि फळांची त्वरित विल्हेवाट आपण लावावी. असे रोगग्रस्त घटक बागेत किंवा बांधावर तसेच राहिल्यात त्याद्वारे रोगाचा प्रसार वाढून तीव्रता वाढते. वाफा स्वच्छ ठेवावा. फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटीएल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करा. येथे जमिनीवरील आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकांवरील बुरशी तिच्या सक्रिय बीजाणूंचा नायनाट होण्यास मदत होईल. चांगल्या परिणामासाठी या द्रावणामध्ये अन्य कोणतेही तत्सम बुरशीनाशके, कीटकनाशके, विद्राव्य खते ही आपण मिसळू नयेत. रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसानंतर ट्रायकोडर्मा हार्मियम अधिक स्यूडोनोमास फिलोरोपान्स 100 ग्रॅम प्रति 1 किलो शेण खतात मिसळून प्रतिझाडाच्या परिघातून आपण देणं खूप गरजेचं आहे. कोलेस्ट्रिकम बुरशीजन्य फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची अरे इकडे रेकॉर्डिंग करायला इकडे वाचायला लागलोय. बरोबर आहे की काय विषय? अरे इकडे आहे बॅग. बरोबर वाचायला ना मी
1: तोंडाचा
0: बरोबर येते ते असं वाचायला लागलो मी.
1: कसं होतं? कसं होतं? इकडे होतं का नाही?
0: अरे इकडे ते
1: ऐकून पण ना पुन्हा
0: अरे येत नाही क्वालिटी चांगली येते असं रेकॉर्डिंग इकडे लिहिलेलं आहे ना मग आता कसं वाचणार तुम्ही
1: त्याला मिनिमाइज करणार त्याला वर ठेवून रेकॉर्डिंग करत बस ना
0: इकडे ते माहिती होती रे माहिती इकडे
1: ही जी माहिती आहे ना गुगलवर बघितला ना तीच माहिती तिकडे गुगलवर ओपन कर
0: फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटिल एल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करावी जेणेकरून जेथे जमिनीवर आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकावर बुरशी आणि

0: रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसांनंतर ट्रायकोडर्मा हर्मियम अधिक स्यूडोमॉस फ्लोरोसन्स स्लोडोनमॉस फ्लोरोफॉन्स 100 ग्रॅम प्रतिकी 1 किलो शेणखतात मिसळून प्रतिझाडाच्या परिघात जमिनीतून देणं गरजेचं आहे. कोलेस्ट्रिक्ट्रम बुरशी फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 2.5 ग्रॅम ही सुद्धा देणं गरजेचं आहे. सध्या संशोधन प्रकल्पामध्ये ॲझोक्ट्रिक्ट्रॉन अधिक डायफेनोझॉल या संयुक्त बुरशीनाशकाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यात 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेतलेल्या फवारणीचे निष्कर्ष उत्साहवर्धक असले तरी त्याला अद्याप ॲग्रोस्कोची शिफारस अथवा लेबल मिळालेलं नाही. हे देखील शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, सध्याच्या हंगामामध्ये पानगळ आणि फळावरील तपकिरी रॉडचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर यासाठी ज्या उपाययोजना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकलेल्या आहेत त्या उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ही फळबाग आपणास सशक्त आणि निरोगी ठेवता येऊ शकेल. आजच्या आपल्या शिवारवार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवारवार्ताच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
3: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपली पसंत, आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो आजच्या आपल्या स्वरबहार या कार्यक्रमात मी रमेश पेठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या माध्यमातून अनेक श्रवणीय गीतं आपण ऐकत असतो, पण काही गीतं आपल्या मनाचा ठाव घेतात आणि ती कायमी एक आठवण आपल्या हृदयामध्ये ठेवतात। अशीच सदाबहार रेट्रो लव्ह स्पेशल गीतं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकणार आहात, जी गीतं सदैव आपल्याला आनंदित करीत आलेली आहेत आणि आपल्या भावनासुद्धा त्यांनी जागृत ठेवलेल्या आहेत। तर अशीच सुंदर गीतं आजच्या स्वरभार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात बालिका वधू या चित्रपटासाठी अमित कुमार यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल।

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार गीत आपण ऐकत आहात। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपूर यांचं गीत। संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे अनामिका।

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अमित कुमार आणि लता मंगेशकर. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे लव्ह स्टोरी.

श्रोते हो, रेडिओ तेरणा 90.4 FM आपण ऐकत आहात. आपण आनंद घेत आहात स्वर बहार या कार्यक्रमाचा. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं. संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे पडोसन.

श्रोतेहो कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत सुमन कल्याण प्राणी मोहम्मद रफी. गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि चित्रपट आहे ब्रह्मचारी.

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार गीतं, अजरामर गीतं आपण ऐकत आहात, ज्यांनाच आपण रेट्रो लव्ह स्पेशल या नावानं देखील ओळखतो. श्रोतेहो, कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत जगजीत सिंग आणि चित्रा सिंग. गीत आहे जावेद अख्तर यांचं. या गीताला संगीत दिलं आहे कुलदीप सिंग यांनी. तर चित्रपट आहे साथ साथ.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मजरूह सुलतानपुरी यांचं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गायक कलाकार आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कुदरत या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील मजरूह यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन.

0: श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात शक्ती या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील गुलजार यांचं गीत. संगीतकार आहेत आरडी बर्मन.
1: सुपरहिट गाणे इस चॅनल पर ही है सुनहरे गाणे और कुछ यादें. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन.

श्रोते हो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार गीतं आपण ऐकत आहात. स्वरबहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातील गीत. या गीताला संगीत दिलं आहे आर डी बर्मन यांनी आणि गायक कलाकार आहेत अमिताभ, आशा भोसले आणि शरद.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमासंबंधी आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला निश्चितपणे कळवा। यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500000। आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
4: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
3: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
4: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
3: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो. बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण विविध अशा कलावंतांना भेटत असतो आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करत असतो. आणि आजचे देखील आपले बिग स्टार शोमधले जे बिग स्टार आहेत ते देखील खूप बिग बिग बिग स्टार आहेत. खरं तर त्यांचं जे म्युझिक आहे ते नेहमीच आपल्याला मनातून हृदयातून आपल्याला नेहमी सतत आनंद देत राहिलेले आहेत. मंडळी, आपल्याला सर्वांना ईश्वरानं सर्व समान दिलेलं आहे, परंतु कधी कधी जन्म माणसाच्या हातामध्ये नसतो. म्हणूनच त्याच्या जन्माच्या ठिकाणाबद्दल आणि त्याला मिळालेल्या वारशाबद्दल आपण चर्चा करतोच, परंतु या वसुंधरेवर काही प्रतिभा अशा उतरतात ज्यांना स्वतःचं एक वेगळंच अस्तित्व असतं, ज्या काय मिळालं आणि नाही या पलीकडच्या असतात आणि त्या स्वकर्तृत्वावर आपलं वेगळेपण सिद्ध करतात. आजच्या आपल्या बिग स्टार शोच्या माध्यमातून अशाच एका खास स्टारला आपण भेटणार आहोत, ज्यांनी जन्मतः अंध असतानाही संगीताला मात्र नवी दृष्टी दिली. असे महानतम गीतकार आणि संगीतकार आहेत हिंदी सिनेमाचे तरल संगीतकार रवींद्र जैन. तेव्हा चला आज जाणून घेऊयात या दृष्ट्या संगीतकाराला. आजचे आपले बिग स्टार रवींद्र जैन.

आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महान संगीतकार रवींद्र जैन. रवींद्र जैन यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1944 मध्ये अलीगड येथे झाला. रवींद्र जैन यांचे वडील इंद्रमणी जैन हे संस्कृतचे मोठे विद्वान होते. त्यांच्या आईचे नाव किरण देवी होतं. रवींद्र यांना एकूण 7 बहीण भाऊ होते. त्यांच्या बॉलिवूड पदार्पणाच्या अगोदर रवींद्रजी खास शैलीत भजन गायन करायचे. रवींद्र जैन हे तिसरे अपत्य होते, परंतु जन्मता अंध असल्यानं त्यांचं काय होणार अशी चिंता सर्वांनाच लागली होती. परंतु त्यांच्या भाग्यात काहीतरी अफलातून आहे याची साधी कल्पनाही कोणाला नव्हती.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत, आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महान संगीतकार रवींद्र जैन. ऑल इंडिया रेडिओ साठी रेकॉर्डिंग करत असताना रवींद्र जैन यांची राधेश्याम झुंझुनवाला यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर मुंबईत आल्यावर जैन यांना मोठ्या निर्मात्यांसोबत काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. 1972 मध्ये कान चोर हिरा या चित्रपटाद्वारे सुरुवात केली. मोहम्मद रफी यांच्या आवाजात पहिलं गीत रेकॉर्ड केलं, पण ते रिलीज झालं नाही. अनेक प्रकारच्या स्ट्रगल केल्यानंतर रवींद्र जैन यांना एक मोठी संधी राजश्री प्रोडक्शनने दिली, आणि त्यांना मिळाला पहिला मोठा ब्रेक, तो सौदागर या चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटातील सगळीच गीतं ही प्रचंड लोकप्रिय ठरली आणि रवींद्रजी प्रस्थापित संगीतकाराच्या यादीत जाऊन बसले, आणि इथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत. आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. जे श्रोते आत्ता आपला लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असतील, त्यांनी मला 99705900 वरती आपला हा कार्यक्रम त्यांना कसा वाटतोय हे सांगायचं आहे. आणि आजचे आपले बिग स्टार जे आहेत ते अतिशय जे आपल्याला नेहमी आनंद देतात त्यांच्या संगीतातून, असे महान संगीतकार रवींद्र जैन यांचा प्रवास जाणून घेतोय आपण आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. मंडळी, सौदागर नंतर त्यांचे राजश्री प्रोडक्शन बरोबर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट आले. यामध्ये गीत गाता चल, चितचोर, पहेली, अखियों के झरोखे से, अबोध, विवाह, एक विवाह ऐसा भी असे सुपरहिट चित्रपट रवींद्रजींनी दिले. या चित्रपटाच्या माध्यमातून रवींद्र जैन यांच्या संगीताची जादू रसिकांच्या मनावर आपलं अधिराज्य गाजवत होती. त्यातूनच त्यांना आरके बॅनरमधील राज कपूर, बी आर चोपडा आणि रामानंद सागर यांच्या बॅनरखाली काम करण्याची संधी मिळाली.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महान संगीतकार रवींद्र जैन. मंडळी, कोणाच्याही जीवनामध्ये अशी एक संधी येते जी सोनं करून जाते, तशी संधी त्यांना मिळाली. ती राम तेरी गंगा मेली या चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटातील प्रत्येक गीत हे मनाचा ठाव घेणारं असंच होतं. या सर्व गीतांचं लिखाण हे रवींद्र जैन यांनीच केलं आणि त्यांच्या या चित्रपटातील कामगिरीने त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला.

बिक्सा शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिक्सार आहेत रवींद्र जैन. मंडळी, या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक विविध प्रयोग होत असतात. असाच प्रयोग रवींद्रजींनीही केला आणि या इंडस्ट्रीला दिले 3 खास गायक. यामध्ये हेमलता, जसपाल सिंग आणि यशुदास यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. यशुदास आणि रवींद्रजी यांच्या गाण्यांनीही धूम केली आणि इंडस्ट्रीला मिळाला एक रेशमी आवाज यशुदास या नावानं.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आज आपण जाणून घेतोय महान संगीतकार आणि गीतकार रवींद्र जैन यांचा जीवन प्रवास.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सकाळचे 11 वाजत आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी जनतेशी साधलेला सुहृदय संवाद अर्थात मन की बात आता आपण ऐकणार आहोत. तेव्हा ऐकूयात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी जनतेशी साधलेला सुहृदय संवाद अर्थात मन की बात.

0: साथियों, मुझे विश्वास है इसे सुनकर आपके मन को बहुत अच्छा लगा होगा। मुझे देव वर्मा जी पर बहुत गर्व है। पारंपरिक संगीत को लोकप्रिय बनाने का उनका प्रयास बहुत ही सराहनीय है। मेरा आग्रह है कि आप भी अपने आसपास के पारंपरिक वाद्य यंत्र की जानकारी सोशल मीडिया पर जरूर शेयर करें। आपकी यह कोशिश दूसरों को भी पारंपरिक भारतीय संगीत से जरूर जोड़ेगी। मेरे प्यारे देशवासियों, कल 27 जुलाई को भारत रत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जी की पुण्यतिथि है। डॉक्टर कलाम के व्यक्तित्व में कई प्रेरक रूप थे, लेकिन उनके हृदय के सबसे करीब एक शिक्षक की भूमिका थी। वे बच्चों और युवाओं को बड़े सपने देखने के लिए प्रेरित करते थे। संयोग से इसी हफ्ते हम गुरु पूर्णिमा का पावन पर्व मनाएंगे। हमारे माता पिता हमारे पहले गुरु होते हैं। स्कूल के शिक्षक हमें अक्षर ज्ञान देते हैं। गुरु पूर्णिमा ऐसे सभी गुरुओं के प्रति कृतज्ञता जताने का अवसर है। मैं देश के सभी शिक्षकों और गुरुजनों को श्रद्धापूर्वक प्रणाम करता हूं। साथियों, कुछ ही सप्ताह बाद हम अपनी स्वतंत्रता का महापर्व भी मनाएंगे। 15 अगस्त हर भारतीय के लिए गर्व का दिन है। ये उन असंख्य वीरों को याद करने का दिन है जिन्होंने भारत माता की स्वतंत्रता के लिए अपना सब कुछ समर्पित कर दिया। उनके त्याग और तपस्या की वजह से आज हमारे हाथ में तिरंगा है। इस तिरंगे में हमारे संविधान के आदर्श हैं। साथियों, पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है। हर घर हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है। इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है। अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना है। साथियों, हर वर्ष 15 अगस्त से पहले आप मुझे बहुत से विचार और सुझाव भेजते हैं। इस वर्ष भी आप अपने विचार MyGov पर जरूर साझा कीजिए। मुझे आपके सुझावों का इंतजार है। साथियों, मन की बात में आज इतना ही। अगले महीने हम फिर मिलेंगे। देशवासियों की अनेक नई उपलब्धियां और प्रेरक प्रयासों के साथ, तब तक के लिए मुझे अनुमति दीजिए। बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार।
1: मन की बात आकाशवाणी के माध्यम से माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी अपने मन की बातें साझा कर रहे थे। हम आपको बता दें कि माननीय प्रधानमंत्री के इस प्रसारण के बाद मन की बात के क्षेत्रीय भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी और दूरदर्शन के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से तथा संस्कृत भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी दिल्ली के इंद्रप्रस्थ चैनल मीडियम वेव 366.3 मीटर अर्थात 819 किलोहर्ट्ज और FM गोल्ड 100.1 मेगाहर्ट्ज पर अभी किया जाएगा। मन की बात के क्षेत्रीय भाषाओं का पुनः प्रसारण आज रात 8 बजे आकाशवाणी के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से और अंग्रेजी अनुवाद का प्रसारण FM रेनबो 102.6 मेगाहर्ट्ज पर किया जाएगा।
2: क्या आप परेशानियों से घिरे हैं? मन भारी है और कोई रास्ता नजर नहीं आ रहा? याद रखिए, समाधान आपके पास है। टेलीमानस के निशुल्क नंबर 14416 पर कॉल करें। कहीं से भी कभी भी 24 घंटे यह सुविधा उपलब्ध है। यहाँ आपकी बात सुनी जाती है, समझी जाती है और आपको सही दिशा दी जाती है। आप अकेले नहीं है, मदद बस एक कॉल दूर है।
1: यह कार्यक्रम आकाशवाणी
3: मुंबई केंद्र। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत। ऐकूया तर मन की बात। माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार। आपल्या जीवनात काही तारखा अशा असतात की त्यांची आठवण ठेवण्यासाठी दिनदर्शिका पाहण्याची गरज पडत नाही। आजची 26 जुलैची तारीख ही अशीच आहे। आज कारगिल विजय दिवस आहे। हा दिवस आमच्या मनात अभिमान निर्माण करणारा आहे। हा दिवस आमच्या वीर जवानांच्या अद्भुत साहसाची आठवण करून देतो। कारगिलच्या उंचच उंच पर्वतांची शिखरं, प्रतिकूल हवामान, शत्रूचं आव्हान अशी सर्व कठीण परिस्थिती त्यांच्या समोर होती। मात्र आमच्या सैनिकांचं मनोबल या सर्व आव्हानांपेक्षाही अधिक होतं। त्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं। आजच्या या विजय दिनाच्या निमित्तानं मी त्या सर्व वीर शहीदांना आणि सैनिकांना श्रद्धापूर्वक नमन करत आहे। मित्रांनो, आज भारत आपल्या या वीर जवानांचं केवळ स्मरणच करत नाही, तर नव्या पिढीपर्यंत त्यांच्या शौर्याची गाथाही पोहोचवत आहे। याच भावनेतून यावर्षी एक शौर्य विजय यात्राही काढण्यात आली होती। 14 जुलैला दिल्लीच्या नॅशनल वॉर मेमोरियलपासून सुरू झालेली ही मोटरसायकल यात्रा द्रासच्या कारगिल वॉर मेमोरियलपर्यंत पोहोचणार आहे। या यात्रेचा संदेश आहे वन राईड वन नेशन वन सॅल्यूट। ही यात्रा आम्हाला याचं स्मरण देते की देशासाठी केलेलं बलिदान कधीही विसरलं जाणार नाही। मित्रांनो, आज भारत आपल्या सैनिकांच्या साहसाबरोबरच आपली तांत्रिक क्षमताही अधिक मजबूत करत आहे। काही दिवसांपूर्वीच भारतीय नौसेनेत INS महेंद्रगिरी ही युद्धनौका सामील करण्यात आली। या आधुनिक युद्धनौकेचं डिझाईन भारतातच तयार करण्यात आलं होतं। याच्या बांधणीमध्ये 75% स्वदेशी सामुग्रीचा वापर करण्यात आला आहे। आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या शक्तीचं हे प्रतीक आहे। याच महिन्यात DRDO पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटचंही यशस्वी परीक्षण केलं। या यशात आमच्या वैज्ञानिकांचे आणि अभियंत्यांचे सामूहिक कष्ट आहेत। 2-3 दिवसांपूर्वी DRDO कुशा क्षेपणास्त्राचंही यशस्वी परीक्षण केलं आहे। मित्रांनो, आज संरक्षण सामुग्रीचं उत्पादन असो, संरक्षण निर्यात असो किंवा मित्र देशांबरोबरचं राजकीय सहकार्य असो, भारत सातत्यानं नव्या उंचीच्या दिशेनं पुढे जात आहे। या महिन्याच्या सुरुवातीला मी इंडोनेशियात होतो, जिथे ब्रह्मोस आणि अस्त्र यासारख्या क्षेपणास्त्राच्या संदर्भात एक मोठा सामंजस्य करार झाला। जगाचा भारताच्या संरक्षण सामुग्रीवरचा आणि तंत्रज्ञानावरचा विश्वास वाढतो आहे। या आजच्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं आपल्या अमर शहीद जवानांना नमन करूया आणि एक सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारत निर्मितीचा आपला संकल्प अधिक मजबूत करूया। माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या मागच्या भागात मी आपल्याबरोबर कॅच द रेन या अभियानाविषयी चर्चा केली होती। मी असा आग्रह केला होता की पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी या उपक्रमाला जनआंदोलन केलं जावं। कॅच द रेनचा संदेश अगदी साधा सरळ आहे। जिथं पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल तेव्हा पाण्याचं तिथेच जतन करावं। यासाठी 4 जुलैपासून देशभरात एक विशेष उपक्रम चालवला जात आहे। याद्वारे पावसाच्या पाण्याची साठवणूक, भूजल पाण्याचं पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपणाला नवी चालना दिली जाणार आहे। मला या गोष्टीचा आनंद होत आहे की गाव असो की शहर, पंचायत असो की सामाजिक संस्था, सर्व जागी लोकांनी हिरिरीनं सहभाग नोंदवला आहे। कितीतरी जुन्या तलावांमधून गाळ काढण्यात आलेला आहे, कित्येक विहिरी आणि बावांना पुन्हा जीवित करण्यात आलं आहे। बंद पडलेल्या बोअरवेल्स भूजल पुनर्भरणाच्या माध्यम बनत आहेत। मित्रांनो, मध्य प्रदेशातल्या सीधी जिल्ह्यात जवळजवळ 1500 तलाव तयार करण्यात आलेले आहेत। नरसिंहपूरमध्ये अमृत सरोवर पुन्हा जिवंत करण्यात आली आहेत। महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक क्षमता विकसित करण्यात आली आहे। आंध्र प्रदेशातील नंदियाल जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत आणि जुने तलाव पुन्हा वापरात आणले जात आहेत। आमची शहरं देखील यात मागे नाहीत। छत्तीसगडच्या कोरबा, ओडिशाचं भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशमधील विजयनगरममध्ये या उपक्रमाचे अनुकूल परिणाम दिसू लागले आहेत। या आपणही सर्वजण आपल्या जवळच्या कोणत्याही तलाव, विहीर किंवा बावेची जबाबदारी घेऊया आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया। आज वाचवलेला प्रत्येक थेंब येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठीची सर्वात मोठी ठेव आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी ग्लासगो मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा सुरू झाल्या आहेत. प्रत्येक देशवासी भारतीय पथकाला शुभेच्छा देत आहे. आपल्या या शुभेच्छांच्या बळावर सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी आणि लोकांची मनंही जिंकावीत अशी त्यांची कामना आहे. मित्रांनो, आमच्या युवकांनी नजीकच्या काही दिवसांमध्ये झालेल्या खेळांमध्ये दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे. पीव्ही सिंधू बॅडमिंटनमध्ये जपान खुल्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व देशाला अभिमान आहे. भारतीय महिला क्रिकेट संघानं लंडनमध्ये लॉर्ड्स स्टेडियमवर पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात विजय मिळवलेला आहे. आमच्या संघानं 270 धावांनी हा सामना जिंकला आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे. ही केवळ एकच गोष्ट नाही, तर लॉर्ड्सच्या दीर्घ इतिहासात महिलांचा हा पहिलाच सामना होता. 1983 याच मैदानावर भारतानं आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आमच्या नारी शक्तीनं देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. मित्रांनो, काही प्रयत्न असेही असतात ज्यांचं महत्व फार असतं. मला केरळम मधील अर्नाकुलमच्या दक्षिणेकडील चित्तूर मधील अशाच एका खेळातील प्रयत्नाची माहिती मिळाली आहे. तिथं एका शाळेत संस्कृत क्लब आहे. तिथले शिक्षक अभिलाष यांनी वेगळ्याच पद्धतीनं संस्कृत लोकप्रिय केलं आहे. या उपक्रमाला त्यांनी अक्षर कंदुक असं नाव दिलं आहे. या संस्कृत शब्दांना फुटबॉल मध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दांशी जोडून सहज पद्धतीनं समजावण्यात येतं. यामुळे शिकण्याचा आनंद तर मिळतोच, त्याचबरोबर खेळांच्या प्रती लोकांमध्ये आवड निर्माण होते. माझ्या प्रिय देशवासियांनो, मागच्या रविवारी झालेल्या विक्रम 1 या अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचा प्रत्येक देशवासियाला अभिमान वाटत आहे. आम्ही सर्व भारतवासी अंतरिक्ष क्षेत्रातील ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो. हे खाजगी क्षेत्राद्वारे विकसित केलेलं भारताचं पहिलंच रॉकेट आहे. आमच्या तरुण नवोन्मेषकांनी जे करून दाखवलं त्याची कल्पनाही करणं कठीण होतं. त्यांनी उच्च कोटीचं कौशल्य, आवड आणि संयम दाखवला. अनेक वर्षांपासून आमचं अंतरिक्ष क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी बंद होतं. या क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवण्याची आवड असलेल्या युवकांना फारशी संधी मिळत नव्हती. युवकांचं हित पाहून आम्ही अंतरिक्ष क्षेत्राला खाजगी क्षेत्रासाठी खुलं केलं. आज त्याचे परिणाम सारं जग पाहत आहे. मित्रांनो, आमचे तरुण साथीदार विज्ञान क्षेत्रातही भारताचं नाव उंचावत आहेत. विज्ञान ऑलिम्पियाड ही सर्वात महत्वपूर्ण अशा स्पर्धांमधील एक स्पर्धा आहे. यामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी भाग घेत असतात. या महिन्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या विषयांची ऑलिम्पियाड झाली. या स्पर्धेत भारतीय चमूचं प्रदर्शन दैदिप्यमान झालं. भौतिक शास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या सर्व 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आणि भारताला पहिली श्रेणी मिळाली. मागच्या एका दशकात भौतिक शास्त्रात झालेल्या सर्व ऑलिम्पियाडमध्ये आमचे विद्यार्थी जिंकलेले होतेच. रसायनशास्त्रातही यावर्षी आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक जिंकलं आहे. ही आतापर्यंतची आमची सर्वात चांगली कामगिरी ठरली आहे. जीवशास्त्राच्या ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांनी पदकं जिंकली, ज्यात एका सुवर्णपदकाचाही समावेश आहे. तसंच गणिताच्या ऑलिम्पियाडमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं आपल्या नावावर केली आहेत. मला देशाच्या युवा शक्तीबद्दल खूप अभिमान आहे. हे पाहून आनंद होतो की भारतात ऑलिम्पियाड आणि हॅकेथॉनची संस्कृती सातत्यानं वाढत आहे. मला विश्वास आहे की देशातील अधिकाधिक तरुण अशा क्षेत्रांमध्ये रुची घेतील आणि भारताची पताका फडकावतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा एखादं काम करण्याचं कौशल्य आणि आवड असते तेव्हा प्रत्येक मार्ग सोपा होतो. काश्मीरच्या पारंपरिक वगूबाबत आज जे प्रयत्न केले जात आहेत त्यातून हेच दिसून येतं. ही चटई लव्हाळं आणि भाताच्या पेंढ्यापासून बनवली जाते. वगू बनवण्याची परंपरा अनेक वर्ष जुनी आहे. यासाठी सर्वप्रथम काश्मीरच्या दुर्गम भागातून गवत आणि लव्हाळी गोळा केल्या जातात. त्यांना उन्हात वाळवून त्यांची छाटणी केली जाते आणि मग हातानं विणण्याचं काम सुरू होतं. दोन कारागिरांना एक चटई बनवण्यासाठी साधारण 4 दिवस लागतात. ही कला अनोखी आणि पर्यावरण पूरक देखील आहे. तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात थंडावा मिळतो आणि हिवाळ्यात ती ऊब देते. पूर्वी काश्मीरमधील प्रत्येक घरात ही कला पाहायला मिळत असे, पण गेल्या काही वर्षांपासून तिचा वापर कमी होऊ लागला होता. अशा परिस्थितीत श्रीनगरचे गुलाम हुसेनजी आणि त्यांची मुलगी तंजिलाजी यांनी एक निर्णय घेतला. त्या दोघांनी वगू कलेच्या परंपरेला नवसंजीवनी देण्याच्या कामात स्वतःला झोकून दिलं. गुलाम हुसेनजी एका अगदी सामान्य कुटुंबातील आहेत. या कामात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, पण वगूचं जतन करण्याचा त्यांचा निर्धार कायम राहिला. लवकरच अनेक लोक त्यांच्या या प्रयत्नांमध्ये सामील होऊ लागले. गुलाम हुसेनजींनी हे कौशल्य खूप वाढवलं. त्यांना त्यांच्या या मोहिमेत स्थानिक पातळीवर सरकारी मदतही मिळाली. आज झपाट्यानं लोकप्रिय होत असलेली वगू कला देशाच्या इतर भागांमध्येही पोहोचत आहे. या प्रयत्नांशी संबंधित असलेल्या सर्वांचा मला खूप अभिमान आहे. आज आम्ही सर्वजण स्थानिक उत्पादनांवर भर देत आहोत. व्होकल फॉर लोकल या मंत्राचं आम्ही पालन करत आहोत. अशात एकदा अवश्य विचार करा की काश्मीरचा वगू आपल्याही घरात असेल. मित्रांनो, आपल्या देशात चहा हे केवळ एक पेय नाही, तर ती आपलेपणाची भावना देखील आहे. सकाळची सुरुवात असो, मित्रांना भेटणं असो किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणं असो, चहा प्रत्येक प्रसंगाचा एक भाग बनतो. तसं चहाशी माझं नातं काय आहे हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण आज मी ज्या चहाबद्दल बोलत आहे त्यानं केवळ आपल्याला उत्तम चवच दिली नाही, तर अनेक भगिनींच्या जीवनात स्वावलंबनाचा एक नवीन सुगंधही दरवळवला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील लखीवाला गावातील एका बचत गटाशी संबंधित महिलांनी विदूर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी तयार केला आहे. यामध्ये गवती चहा, गुळवेल, ज्येष्ठ मध, तुळस, कच्ची हळद, दालचिनी, वेलची आणि बडीशेप यासारखे नैसर्गिक घटक आहेत. आपल्या अनोख्या चवीमुळे आणि गुणधर्मांमुळे या चहाला अल्पावधीतच लोकांमध्ये एक विशेष ओळख मिळाली आहे. या हर्बल चहाला प्रयागराजच्या महाकुंभात आणि दिल्लीच्या 8व्या इंटरनॅशनल फूड फेस्टिवलमध्ये खूप पसंती मिळाली. परदेशातील लोकांनीही यात रस दाखवला आहे. मित्रांनो, सगळ्यात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे या प्रयत्नांची सुरुवात. केवळ 1 लाख रुपयांपासून याची सुरुवात झाली. आज हा ब्रँड देशाच्या मोठमोठ्या संस्थांपर्यंत पोहोचला आहे. या प्रयत्नांपासून एक शिकवण मिळते, ती म्हणजे जेव्हा स्थानिक निसर्ग, ज्ञान आणि महिलांचा आत्मविश्वास या 3 गोष्टी एकत्र येतात, तेव्हा एक छोटासा प्रयत्न देखील मोठ्या बदलाची पायाभरणी करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, एक पेड़ माँ के नाम या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील जनता निसर्गाप्रती आपली जबाबदारी चोख पार पाडत आहे. जेव्हा समाज या भावनांशी स्वतःला जोडतो तेव्हा अनेक प्रेरणादायी आणि सुंदर उदाहरणं समोर येतात. मित्रांनो, लोकसहभागाची अद्भुत ताकद अहमदाबाद इथं पाहायला मिळाली. भाडच परिसरात केवळ 1 तासात 3.5 लाखांहून अधिक रोपं लावण्यात आली. या अभियानात 25,000 अधिक लोकांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स, स्वयंसेवक आणि सामान्य नागरिक या सर्वांनी सहभाग घेतला. येत्या काही वर्षात या रोपांचं एका घनदाट शहरी वनात रूपांतर होईल आणि या प्रयत्नांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. मित्रांनो, एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेशातही जनशक्तीचं एक अद्भुत उदाहरण पाहायला मिळालं. इथं 12 जुलै रोजी 35 कोटींहून अधिक रोपं एका दिवसात लावण्यात आली. मी उत्तर प्रदेशचा खासदार असल्यामुळे माझ्यासाठी देखील ही एक अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, झाड हे केवळ माणसासाठीच नव्हे तर असंख्य जीवांसाठी देखील नैसर्गिक अधिवास आहे. जवळपास 60 वर्षांनंतर भारतीय करड्या रंगाचा धनेश पुन्हा एकदा गुजरातच्या पर्वतीय जंगलांमध्ये आपली घरटी बांधत आहे. जंगलांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन आणि पुनरुज्जीवन या प्रयत्नांचीच ही फलनिष्पत्ती आहे. धनेश पक्षाला जंगलाचा शेतकरी म्हटलं जातं. तो फळं खातो आणि बिया दूरपर्यंत पसरवतो. या बियांमधून जंगलांमध्ये नवीन झाडं उगवतात. अशा प्रकारे एक पक्षी जंगलाला अधिकाधिक समृद्ध करतो. मला आपल्याला सर्वांना एक सांगायचं आहे की आपण आपल्या आयुष्यातली एखादी विशेष संधी जंगलासोबत जोडायला हवी. आईच्या नावानं एखादं झाड लावायला हवं. आज लावलेलं एक रोप येणाऱ्या पिढ्यांसाठी हिरवळ, स्वच्छ हवा आणि सुंदर भविष्याचा वारसा ठरू शकतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज प्लास्टिक प्रदूषण सर्व जगासाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. एकल वापराच्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे निसर्गाला अनेक वर्ष हानी पोहोचते. त्यामुळे योग्य वेळी प्लास्टिकची विल्हेवाट लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचं एक उत्तम उदाहरण बिहारमधल्या सीतामढी इथं पाहायला मिळत आहे. इथं प्लास्टिकच्या वापरापासून आकर्षक बाग बनवले जात आहेत. एक बाग बनवण्यासाठी साधारणतः 40 किलो एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर केला जातो. ही बाकं मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी तसंच पर्यावरणपूरक देखील आहेत. या बाकांचा उपयोग सरकारी शाळा, उद्यानं आणि त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी देखील केला जात आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता या दोन्ही क्षेत्रांमध्ये वाढत आहे. या प्रयत्नात स्थानिक संघटनांबरोबरच जिल्हा प्रशासन देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत. प्लास्टिकचा वापर कमी करा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा हे केवळ एक घोषवाक्य नसून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. सीतामढीचा प्रयत्न आपल्याला हाच संदेश देत आहे. मित्रांनो, तुम्हाला कदाचित लक्षात असेल, मागच्या मन की बात मध्ये मी गणेश उत्सवाबद्दल बोललो होतो. मी तुम्हाला सर्वांना आग्रह केला होता की आपण आपल्या देशातील मातीपासून बनवलेल्याच गणपतींची पूजा करावी. प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या मूर्तींऐवजी तसंच परदेशातून आणलेल्या मूर्तींऐवजी आपण आपल्या घरात आपल्या देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी. याबाबत मला देशभरातून प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये लोकांनी माझी विनंती स्वीकारल्याचं मला सांगितलं. घरात मातीपासून बनवलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. मन की बात मुळे योग्य वेळी योग्य पाऊल उचलायला त्यांना मदत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. मी पुन्हा एकदा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की यंदाच्या वर्षी आपल्या घरात देशातल्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींचीच प्रतिष्ठापना करावी. अशा प्रकारे तुम्ही गणपतीसाठी केलेली पूजा ही निसर्गासाठीची पूजा ठरेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुम्हाला आता अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्याच्याविषयी ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे अभिमान वाटेल. विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात हिरिरीने काम करणारे आणि जगात स्वतःची ओळख निर्माण करणारे, तरी देखील आपल्या मातीशी घट्ट नातं असलेले आणि वेळोवेळी तिचा सन्मान करण्यास न विसरणारे हे आहेत मणिपूरचे डॉक्टर रोनाल्डो रेशरामजी. नाव रोनाल्डो असलं तरी खगोल भौतिक शास्त्रज्ञ असणारे डॉक्टर रेशरामजी जपान इथं काम करतात. आकाश गंगांच्या एका विशाल समूहाचा शोध लावणाऱ्या एका चमूचा ते एक भाग होते. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे त्यांच्या कामाबद्दल, तर त्यांनी मणिपूरमधल्या एका सुंदर तलावाच्या नावावरून या समूहाला लोकटाक प्रोटो क्लस्टर असं नाव दिलं. लोकटाक हे इथल्या एका मोठ्या गोड्या पाण्याच्या तलावाचं नाव आहे. या तलावात तरंगणाऱ्या टेकड्या एक अद्भुत असं दृश्य तयार करतात, जसं की एखाद्या महासागरात छोटी छोटी बेटं तरंगत आहेत. विश्वातल्या या तरुण आकाशगंगा देखील एक विशाल रचना अशा प्रकारे तयार करतात. हाच लोकटाक तलाव आज केवळ देशामध्येच नाही तर जगात आपलं नाव उंचावतोय आणि आपल्या सगळ्या भारतीयांसाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे. आपली नाळ आपल्या संस्कृतीशी घट्ट करून आपण परदेशातही उंची गाठू शकता हाच संदेश आपल्या तरुण मित्रांना यातून मिळतो. हीच ती बांधिलकी जी तारकांच्या दुनियेतही प्रकाशमान होऊ शकते. माझ्या प्रिय देशवासियांनो, येत्या 7 ऑगस्ट रोजी आपण राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करणार आहोत. त्यानिमित्तानं आपण आपल्या विणकर बंधूंच्या कौशल्याचा आणि सर्जनशीलतेचा गौरव करणार आहोत. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा ते पुढे चालवतात. त्यांच्या हातून निर्माण झालेला प्रत्येक पोशाख त्या प्रदेशाची, एका समाजाची आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येकाची कहाणी प्रतिबिंबित करतो. यांच्यामुळेच भारताचा सांस्कृतिक वारसा जपला जातोय. हस्तकलेला प्रोत्साहन देऊन आपण आपल्या या विणकर बांधवांचा सन्मान करूया अशी मी आज आपल्याला विनंती करतो. चला तर व्होकल फॉर लोकल या भावनेला आपण अधिक बळकट करूया. मित्रहो, सरकारकडून हातमागाला मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे आज आपल्या विणकर बांधवांचं जीवनमान उंचावत आहे. पोचमपल्ली ते पाटणा आणि कुथमपल्ली ते कच्छपर्यंत याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. आज अनेक लोक आणि गटांमुळे या गौरवशाली परंपरेला नवीन ऊर्जा आणि ओळख मिळत आहे. काही जण पोचमपल्ली इकडच्या सुंदर परंपरेला, तर काही जण केरळच्या कासा कलेला प्रोत्साहित करत आहेत, तर काही जण महिला विणकरांना एकत्र करून लोकरीची उत्पादनं बनवत आहेत. यामुळे आमच्या माता भगिनींना रोजगारही मिळत आहे. मला आणखी एका विषयाबद्दल विशेषत्वानं बोलायचं आहे, तो म्हणजे खादी. आपल्या सर्वांना माहितीच आहे की महात्मा गांधींना खादी अतिशय प्रिय होती. आम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे खादीची विक्री गेल्या 12 वर्षात 6 पटींनी वाढली. विक्रीचा आकडा आता 8,000 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणूनच मी आपल्याला आग्रह करतो की येणाऱ्या सणासुदीच्या काळात आपण खादी, हातमाग आणि हस्तकलेच्या काही ना काही वस्तू खरेदी करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतामध्ये किती प्रकारची वाद्य आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही नक्कीच विचारात पडाल. याचं कारण आपल्याकडे असंख्य वाद्य आणि त्याच्याशी संबंधित विशिष्ट परंपरा आहेत. त्रिपुराचं चौंग प्रेंग हे आदिवासींमध्ये अतिशय लोकप्रिय असलेलं वाद्य आहे. बांबूपासून बनवलेलं आणि 3 तारा लावलेलं असं एक सुमधूर वाद्य आहे जे सरोद या वाद्याशी संबंधित आहे. काही कारणांमुळे युवकांमध्ये त्याची लोकप्रियता कमी होऊ लागली होती. अशात सूरजकुमार देव वर्मा यांनी पुन्हा हे वाद्य लोकप्रिय करण्याचा संकल्प केला. आज त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. ते चौंग प्रेंग सोबतच तिथली अन्य पारंपरिक वाद्यही वाजवतात. त्यांना लोकगीतं, कोक बोरोक, बाउल गीतं, बंगाली लोकगीतं खूप आवडतात. आता मी आपल्याला त्यांच्या वादनाचा एक छोटासा भाग ऐकवू इच्छितो. मला खात्री आहे तुम्ही हे संगीत कधीच विसरू शकणार नाही.

मित्रांनो, हे संगीत तुम्हाला नक्कीच आवडलं असणार याची मला खात्री आहे। मला खरोखर देव बर्मा यांचा अतिशय अभिमान वाटतो। पारंपरिक संगीताला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत। तुम्ही देखील तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या पारंपरिक वाद्यांची माहिती समाज माध्यमांवर सामायिक करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो, कारण त्यामुळे इतरही लोक या पारंपरिक वाद्यांबरोबर जोडले जातील। माझ्या प्रिय देशवासियांनो, येणाऱ्या 27 जुलैला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे। डॉक्टर कलाम यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, पण त्यांची शिक्षकाची भूमिका ही त्यांना सर्वात जवळची होती। ते मुलांना आणि युवकांना मोठमोठी स्वप्न बघण्यासाठी प्रेरित करत। योगायोगानं याच आठवड्यात आपण गुरुपौर्णिमेचं पावन पर्वही साजरा करणार आहोत। आपले आई वडील हे आपले प्रथम गुरु असतात आणि आपल्या शिक्षकांमुळे आपल्याला अक्षरांची ओळख होते। गुरुपौर्णिमा अशा सर्व गुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी असते। मित्रांनो, देशातल्या सर्व शिक्षक आणि ज्येष्ठांना मी आदरपूर्वक वंदन करतो। काही

0: यान पुरेपूर उत्साहानं पुढे न्यायचं आहे. आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा फडकवायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टच्या आधी आपण आपले विचार, आपल्या सूचना मला पाठवत असता. यावर्षी देखील आपले विचार माय गव्ह वर अवश्य पाठवा. मी आपल्या सूचनांची वाट पाहिन. मित्रांनो, आज मन की बात मध्ये इतकंच. पुढच्या महिन्यात आपल्या देशवासियांच्या यशोगाथा आणि प्रेरणादायी प्रयत्नांसोबत पुन्हा आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत अनुमती द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला आणि त्यानंतर या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. हा मराठी अनुवाद पुन्हा प्रसारित करण्यात येईल रात्री 8 वाजता. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा, आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराना, म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.5

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा

0: ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
2: नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं रेडिओ तेरणामध्ये परत एकदा हार्दिक स्वागत। रेडिओ तेरणाच्या मार्फत आपल्या सर्वांसाठी एक नवीन उपक्रम चालू होत आहे, साहित्य सहवास। आणि त्या उपक्रमाची सुरुवात आज रेडिओ तेरणाच्या स्टेशनमध्ये आजपासून सुरुवात होत आहे। आणि आपल्या सर्वांना सांगण्यासाठी एक आनंद होतो की या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध गझलकार आपल्यासमोर उपस्थित आहेत, बाळ पाटील। नमस्कार बाळ।
3: नमस्कार।
2: रेडिओ तेरणाच्या या साहित्य सहवास उपक्रमामध्ये आपली ओपनिंग बॅट्समन या अर्थानं आज निवड होण्यात आम्हाला एक वेगळाच आनंद प्राप्त होत आहे। आपलं स्वागत रेडिओ तेरणामध्ये।
3: धन्यवाद।
2: आणि आपण ह्या गझल या क्षेत्राकडे जे वळलात, गझल या क्षेत्रामध्ये आम्ही अनेक कार्यक्रमामधून आपल्याला ऐकलं, आम्हाला ऐकण्याचा योग येतो जनतेला, तर मला एक आपल्याला हा प्रश्न विचारा वाटतो की आपण या क्षेत्राकडे नेमकं कसं काय वळलात?
3: सुरुवातीला मी कॉलेज लाईफपासून कविता लिहायचो। माझा 2015 वेंदळा नावाचा गझल संग्रह कविता संग्रह प्रकाशित झाला। तो वाचल्यानंतर आपले ज्येष्ठ लेखक क्षमा पाटील यांनी ज्यावेळेस तो वाचला त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की बाळ, कितीतरी चांगल्या गझला झाल्या असत्या। आणि तेव्हा म्हणजे वृत्तबद्ध कविता होत्या त्या, तेव्हा त्यांनी मला सांगितल्यानंतर मी मग हळूहळू, तसं सुरुवातीला मला थोडंफार माहीत होतं, परंतु त्यांनी सांगितल्यापासून प्रेरित होऊनच नंतर मी गझलेकडे वळलो।
2: बरं, वेंदळा हा आपला काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे असं आपण सांगितलं, आम्ही पण तो वाचलेला आहे, अतिशय सुंदर कविता होत्या त्यामध्ये। परंतु मला विचारायचा प्रश्न हा होता की कविता आणि गझल या दोन्हीमध्ये तुम्हाला नेमका फरक काय जाणवला, आणि गझलेकडे तुमचं जास्त ओढ त्याच्यानंतर जो झालेला आहे त्याचं मूळ कारण काय?
3: हां, कविता कवितेमध्ये वेगवेगळे, आता मुक्तछंद कविता असते, वृत्तबद्ध कविता असते, तिथं बंधन नसतं कवितेमध्ये। गझलेमध्ये आपण काय करतो, गझलेमध्ये जे 5 शेर असतात ती प्रत्येक दोन ओळीचा जो शेर असतो ते एक स्वतंत्र कविता असते। त्यामुळं गझलेच्या त्या एका शेरामध्ये आपल्याला पूर्णपणे झोकून द्यावं लागतं। पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीशी जो अनुबंध असतो तो साधता आला पाहिजे, त्यातून एक उत्कृष्ट काहीतरी बाहेर पडलं पाहिजे, जेणेकरून ते वाचकांना किंवा ऐकणाऱ्यांना ते भावेल, ही जादू आहे खरी त्यामध्ये। आणि तसं मी करत गेलो आणि मला ते जमत गेलं, म्हणजे माझी त्याच्यावर मी एक दोन हे सुद्धा लिहिलं की गझले तुझे जसे गुण रक्तात येत गेले,
2: वा
3: गझले तुझे जसे गुण रक्तात येत गेले, वृत्तीतले जरासे वृत्तात येत गेले।
2: अरे वा वा, क्या बात।
3: अशा पद्धतीनं ते जमत गेलं आणि सगळ्यांचा प्रतिसाद देखील चांगला मिळाला।
2: खूप चांगला प्रतिसाद आपल्या गझलांना लाभतो आहे आम्ही पाहत असतो। तर आजच्या या उपक्रमामध्ये आपण एक अतिशय सुंदर असे आपली रचना गझलेची सादर करावी।
3: बरं, सुरुवातीला एक मतला शेर घेतो। मतला साहेब आहे की अळवीत नाही कोणी राग आता, अळवीत नाही कोणी राग आता, माझी मलाच येते जाग आता। अळवीत नाही कोणी राग आता, माझी मलाच येते जाग आता, हा बहर काळजाचा छाटला मी, हा बहर काळजाचा छाटला मी, आली फुलून माझी बाग आता। नंतरचा शेर पाकी देवा तुझ्यावरी मी खुश आहे, देवा तुझ्यावरी मी खुश आहे, मागायचे तुला ते माग आता, मागायचे तुला ते माग आता। आणि एक गझल घेतो। गझलेचा मतला असा आहे पाकी माझ्यासमोर करतो माझ्यावरीच कावा, माझ्यासमोर करतो माझ्यावरीच कावा, आत्म्या तुझ्यावरी मी ठोकीन एक दावा।
2: वा,
3: नंतरचा शेर पहा की अस्थि विसर्जनाची केलीस फार गाई, अस्थि विसर्जनाची केलीस फार गाई, सारीच घे हवी तर ही जायदाद भावा, सारीच घे हवी तर ही जायदाद भावा। नंतरचा शेर पहा की अंधार घोर भावी टाळायचा तुम्हा जर, अंधार घोर भावी टाळायचा तुम्हा जर, वंशातल्या दिव्याला थोडा उजेड दावा। नंतरचा शेर पहा की नवतेच नवतेच काय येथे माझ्या तुझ्यामध्ये मग, नवतेच काय येथे माझ्या तुझ्यामध्ये मग, पायामधील काटा डोळ्यात का सलावा। यानंतरचा शेर

0: पहा की या अंबरात येते ती चांदणी उशिरा. काही तारका पहाटे पहाटे येतात. या अंबरात येते ती चांदणी उशिरा, झाल्या पहाट वेड्या गच्चीवरी खडावा. झाल्या पहाट वेड्या गच्चीवरी खडावा. आणि ती शेवटचा शेर पहा की नुकताच जन्मुनी मी खाटेवरी पहुडलो. नुकताच जन्मुनी मी खाटेवरी पहुडलो, आईस फार वाटे मी थोडका हसावा. आईस फार वाटे मी थोडका हसावा.
1: वा वा वा, सुंदर बाळासाहेब. आत्म्या तुझ्यावरी मी ठोकीन एक दावा. काय कल्पना आहे आत्म्यावर दावा ठोकण्याची कल्पना तुम्हाला सुचण्याचं काय कारण आहे का विशेष?
0: शेवटी आपण आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधत असतो ज्यावेळेस आपण अंतर्मुख होतो आणि आत्मपरीक्षण देखील करत असतो. आपण बाह्यविश्वासही मांडताना बाह्यविश्वातल्या गोष्टी तर आपण मांडतोच, प्रश्नच नाही.
1: बरोबर आहे. आत्मपरीक्षण केल्याशिवाय आणि आत्मचिंतन केल्याशिवाय अशा पद्धतीच्या रचना या आपल्या लेखणीतून उतरणं तसं पाहायला गेलं तर कधी शक्य होऊ शकत नाही. आपण आणखीन एक चांगली गजल सादर करावी.
0: ठीक आहे, त्याआधी एक मतला शेर घेतो. संकल्पना जिन्याची मागास होत गेली, संकल्पना जिन्याची मागास होत गेली, नुसतीच माणसांची पैदास होत गेली.
1: वा सुंदर.
0: नुसतीच माणसांची पैदास होत गेली, तोडून बंद सारे भुलला मऊपणावर. तोडून बंद सारे भुलला मऊपणावर, ती गाठ रेशमाची गळपास होत गेली. आणि शेवटचा शेर की नाही दिली परीक्षा त्यांनी कधी विषयाची, अख्खी पिढीच त्यांची नापास होत गेली. तर आता एक गजल तुम्हाला आठवत असेल, अखिल मराठवाडा अखिल भारतीय साहित्य संमेलनात ती गजल मी म्हटलेली, तुमच्या समोर सादर करतो. आता म्हटलं असं आहे पहा की जगणे म्हणजे मरणे आहे पटले होते, जगणे म्हणजे मरणे आहे पटले होते, कलियुग आले परवा कोणी म्हटले होते.
1: वा वा वा.
0: कलियुग आले परवा कोणी म्हटले होते. नंतरचा शेर पहा की त्यांची आता इवली इवली घरटी झाली, त्यांची आता इवली इवली घरटी झाली, कोणे काळी गजबजलेले खटले होते. कोणे काळी गजबजलेले खटले होते. यानंतरचा शेर पहा की कोई धरण्या आधी कैऱ्या झडल्या साऱ्या, कोई धरण्या आधी कैऱ्या झडल्या साऱ्या, अवकाळीचे वादळ तेथे झटले होते. वठलेल्या खोडांना फुटवे आता फुटले, वठलेल्या खोडांना फुटवे आता फुटले, जाहिराती न्याहाळून वय घटले होते. नंतरचा शेर काय पाहिजे, लोकांनाही स्थळकाळाची महती कळली, लोकांनाही स्थळकाळाची महती कळली, शवयात्रेला जाण्यासाठी नटले होते. युवराजचे हा शेर पहा की ते वेगाने सरकत गेले पुढती पुढती, ते वेगाने सरकत गेले पुढती पुढती, तितके मागे क्षितिजाचे स्थळ हटले होते.
1: वा वा.
0: आणि हा शेवटचा शेर पहा, सांप्रत मीही पहिल्यावानी बरळत नाही, सांप्रत मीही पहिल्यावानी बरळत नाही, सत्याचे केव्हा कोणाशी पटले होते, कलियुग आले परवा कोणी म्हटले होते.
1: अतिशय मर्मावर बोट ठेवणारी ही रचना तुमची. सत्याचे कोणा
0: केव्हा कोणा
1: पटले होते. वा वा सुंदरच. आणि कोणे काळी गजबजलेले खटले होते. बाळासाहेब हा शेर आणि तुमची ही जी ओळ आहे ना,
0: हे
1: खरं तर अंतर्मुख करायला लावणारी ओळ आहे. कारण आज आपण जी समाज व्यवस्था पाहत चाललो, जे पूर्वीचे घर होते म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्याच्यामध्ये एकमेकाला लढा असायचा, प्रेम असायचं, जिव्हाळा असायचा. परंतु आज आपण ही ओळ लिहायची वेळ आली की कोणे काळी गजबजलेले खटले होते, म्हणजे आता त्या परिस्थितीपासून आपण दुरावत गेलो. कुठंतरी आता असं क्वचितच आपणाला अशी उदाहरणं पाहायला मिळतात.
0: आपल्यातल्या कवी मनाला ही गोष्ट खटकती वास्तविक
1: आणि त्याच्यावर बोट ठेवला. यालाच कवी आणि खास करून गजलकार या शब्दबद्ध करू शकतो. आणखीन एक आपण अशाच चांगली गजल सादर करावी.
0: त्याआधी एक मधला शेर घेतो. पाहून वासराला गाय व्हावे, पाहून वासराला गाय व्हावे, केव्हा तरी कुणाची माय व्हावे, सोडून मौन द्यावे कातळाने, सोडून मौन द्यावे कातळाने, रडणेच मोकलोनी धाय व्हावे, केव्हा तरी कुणाची माय व्हावे। आणि ह्या गझल पाहता गझलेचा मतला असा आहे की देणे बरेच मागे थकली जरी उधारी, देणे बरेच मागे थकली जरी उधारी, ही रोख ठोक आहे माझी इमानदारी। देणे बरेच मागे थकली जरी उधारी, हे रोख ठेव ही रोख ठोक आहे माझी इमानदारी। त्यांच्या मनात असते, चोराच्या मनात, त्यांच्या मनात असते ती रात चांदण्याची, त्यांच्या मनात असते ती रात चांदण्याची, चोरायचे हवे ते मी चोरतो दुपारी, चोरायचे हवे ते मी चोरतो दुपारी, दडवून ठेवला तर बलवान रोग होतो, दडवून ठेवला तर बलवान रोग होतो, जडली कधीच नाही मजला तशी बिमारी। त्यानंतरचा शेर पहा, पैसा किती कुणाचा ढोरे किती कुणाची, पैसा किती कुणाचा ढोरे किती कुणाची, ही मोजण्यात त्यांची गेली हयात सारी। त्यानंतरचा शेर पहा की ना मांडलिक झालो मी कोणत्या कुळाचा, ना मांडलिक झालो मी कोणत्या कुळाचा, माझ्याच या जीवाचा मी एक कारभारी। आणि हा शेवटचा शेर पहा की घेऊ नकोस शंका परक्यावरी उगी तू, घेऊ नकोस शंका परक्यावरी उगी तू, माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी, माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी, ही रोखटोक आहे माझी इमानदारी,
1: माझ्याच माणसांनी माझी दिली सुपारी। बाळासाहेब या वाक्यावर काय बोलावं? म्हणजे असं वाटतं की हे प्रत्येकाला हा अनुभव कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये येऊन गेलेला आहे, कुठंतरी ही
0: निश्चितच निश्चित
1: आपल्या आयुष्यात घडून गेलेली आहे। बाळासाहेब आपण शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहात,
0: हो,
1: आणि मग शासकीय सेवा करत असताना त्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गझल सुचते कशी नेमकी?
0: खरं सांगायचं म्हणजे एक निसर्गदत्त गुण असतो हा, सुचतेच म्हणजे जे निसर्गाने आपल्याला देणगी दिलेली आहे लिखाणाची, की ज्यावेळेस मी शाळेत होतो त्यावेळेस देखील कविता लिहायचो, बरोबर, आणि त्यामुळं कुठंही असलो तरी आपला निसर्गदत्त गुण आपल्याला प्रवृत्त करत असतो एखादी गोष्ट, आणि आपण तर संवेदनशील मनाचे असतो, एखाद्या गोष्टीचा आपल्यावर आघात झाला की एखादा आपला भिकारी जर दुखावला साधा तरी देखील, माझा अनुभव सांगतो तुम्हाला की किती स्वाभिमानी असतो तो भिकारी, पहा, घेत नाही फेकलेला घासतो, घेत नाही फेकलेला घासतो, भूक त्याची खानदानी वाटते। त्याच्यामुळे सुचणं हे परिस्थितीजन्य आहे की आपल्या जे काही भलेपुरे अनुभव होतात, आपण आपलाच विचार, कवी मनाचा माणूस हा स्वतःचा विचार कधीच करत नसतो, त्यापेक्षा जास्त जगाचा भोवताली पाहत असतो, आणि नॅचरली मग ते निसर्गतःच येत राहत।
1: मग आपण बोलल्याप्रमाणे कविता आणि गझल म्हणजे दोन ओळीची एक कविताच होऊ शकते, गझल गझल म्हटल्या ज्या दोन ओळीचा एक शेर असतो तो एक स्वतंत्रपणे कविता होऊ शकते, इतक्या ताकदीच्या कविताच म्हणा, पाच पाच कविता किमान एका एका गझलेमध्ये आपण सादर करतात। जन देखे रवी तो देखे कवी असलेल्या या ओळी ऐकून जाणवतं की जे सर्वसामान्य माणसांच्या बुद्धीची पोहोच या ठिकाणी जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी एका गझलकाराचं मन जाऊ शकतं, त्या ठिकाणी गझलकाराचा एक विचार जाऊ शकतो, अशा पद्धतीच्या खूप छान रचना आपण सादर करता। आणखीन एक रचना सुंदर अशी सादर करावी आपण,
0: फक्त फरक थोडा एवढाच आहे की शेर समजायला थोडं रसिक मन लागतं आमच्यासारखंच। म्हणजे एक दुःख सांगतो तुम्हाला आता योगायोगाने की शेर खूप चांगला असतो ॲक्च्युली खरं तर, परंतु समोरच्याला तो तितका पोहोचत नाही, हां ती त्यांची सुद्धा चूक नसते। कविता जशी आपण सहजपणे बोलतो आणि सहज समोर, इथं शेरमध्ये दोन ओळीचा अनुबंध आता हेच पहा, अनुभवच घ्या। एक भावा मुक्ततेचा सोहळा, मीच माझा आवळावा हा गळा, आता हा शेर पहा, ही मधाची चव तुरटका लागते, ही मधाची चव तुरटका लागते, की तिने नुकताच खाल्ला आवळा, परवाच किसडिका काहीतरी झालाय. नेमक्या वर्मावरी बघ बोटते, पाहत आहे दोन ओळीतला अनुबंध पहा. नेमक्या वर्मावरी बघ बोटते, वाटला नाही तसा तो आंधळा. आणि सोबती आयुष्यभर बगळेच की, आता बगळे कोण आहेत तुम्ही लक्षात घ्या. सोबती आयुष्यभर बगळेच की. नंतर मग ती पंधर पक्ष पंधरवाडा येतो, कुठे श्राद्ध येतं. सोबती आयुष्यभर बगळेच की, शेवटी नाराज झाला कावळा. नाहीच शिवला अखेर. तर हे कसं आहे, हा फरक आहे थोडा, की थोडं जरा बौद्धिक ताण देणारी असते गजल, परंतु तेवढ्या शब्दात जर त्यांना समजलं तर त्याच्यासारखा आनंद नसतो. तर गजल घेतो आणखी एक हलकी फुलकी घेतो. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला. जिंकीन या सुखाला वदला कुणी शहाणा, जिंकीन या सुखाला वदला कुणी शहाणा, परवा कळून आले तोही अशात गेला. परवा कळून आले तोही अशात गेला. खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले, खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले. बेकार काळ वाया बघवट बशात गेला. नंतरचा शेर पहा की, दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची, दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची, आलाप घेतला तो गवई घशात गेला. आवा आलाप घेतला तो गवई घशात गेला. आणि हा शेवटचा शेर पहा की, सूर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा.
1: क्या बात, क्या बात.
0: सूर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा, आजन्म पांगळ्या रे तू कवडशात गेला. आजन्म पांगळ्या रे तू कवडशात गेला. कोणी कशात गेला कोणी कशात गेला, येईल सौख्यदारी या भरवशात गेला.
1: वा वा वा, छान बाळासाहेब. आपली एक एक रचना अशी कानामध्ये साठवून ठेवावी असं अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब, मला एक आपल्याला असा एक प्रश्न विचारायचा आहे की असा ऐकिवात आहे, बऱ्याच जण असं ठट्टेमध्ये म्हणतात की कवी गझलकार जे असतात त्यांच्या घरी जरा थोडा प्रॉब्लेम, म्हणजे बायका त्यांना खूप त्रास देतात, वेळ देत नाही, सारखं लिहितच बसते. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला तुमचा वैयक्तिक अनुभव कसा आहे?
0: पण आता आपण यासाठी थोडं गझलेच्या मुळाकडे गेलं पाहिजे की गझल कुठं कशी लिहिली गेली. की ज्यावेळेस इराणवर अरबी संस्कृती आली त्यावेळेस अरबांनी त्यांची भाषा वापरली अरबी. तिथली मूळची भाषा दुसरीच होती, पारसी होती. आणि पारसी आणि ह्याचं परत मिक्सचर होऊन ते गझल उर्दूमध्ये परत मग ते तिकडचे इकडे इंडियामध्ये आले. आणि त्यावेळी ते जे वातावरण होते त्यावेळेसच्या गझला वेगळ्याच होत्या. ती नकाब हटाव, म्हणजे फक्त ते फक्त डोळेच दिसले तेवढ्यावरच गझल, असं काही प्रेमावरच्या होत्या, कुठं साखी वगैरे. परंतु जसजशी ही भारतात आली गझल आणि जसजशी ती रुळत गेली तसतसे सामाजिक त्याला जास्त पंख फुटले, सामाजिक आशयावरची गझल परत येऊ लागली, काही प्रेमावरची येऊ लागली. आणि असं काहीच नाही, कुठला कवी जरी असला तरी तो त्याच्या भावना त्याच्या पद्धतीनेच मांडत असतो. घरचे प्रॉब्लेम वगैरे प्रत्येकाचेच असतात, वैयक्तिक प्रॉब्लेम असो सामाजिक प्रॉब्लेम असो कुठलीही समस्या असो, कवी आपल्या कवितेतून आपल्या गझलेतून गझलकार मांडणारच, कथेतून कथाकार मांडणार. त्यामुळं गझलकारावरच असं हे नको, एवढंच आहे की जास्त ठळकपणे, जसं की हे यमक बसतं व्यवस्थित, ते अपील होतं आपल्याला, मनाला भावतं, त्यामुळं जास्त उठावून दिसतं गझलेमध्ये, असं होतं. त्यामुळं त्याचा परिणामकारकता त्याची जास्त असते, एवढाच फरक म्हणता येईल आपल्याला.
1: गझलेला असे वेगवेगळे आयाम प्राप्त
0: होतात. आणि आता पहा, म्हणजे एवढे वेगळे आयाम असतात. पहा, आता एकच शेर तुम्हाला सांगतो उदाहरण म्हणून मी टाकला होता. ती पिवळी झाली होती मी भगवा झालो होतो, संपली. आणि मी खरंच सांगतो की म्हणजे बरेच जणांनी एक छोटी ही म्हणजे एक छोटी कादंबरी आहे अशा पद्धतीने त्याला म्हणजे हे दिले. एकाची प्रत्यक्ष भेट झाल्यावर म्हणजे बघा ना, तिला हळद लागली आणि तुम्ही संन्यास घेतला आता दुसरा आयाम मी त्यांना सांगितला की बाबा मला तसं नव्हतं म्हणायचं, ती पिवळ्या रंगाच्या झेंड्याच्या पक्षात गेली होती आणि मी भगव्याच्या गेलो होतो. म्हणजे अर्थ काढायचे म्हटलं तर असे वेगळे वेगळे अर्थ निघू शकतात.
1: हेच तर वैशिष्ट्य आहे गझलेचं.
0: असे वेगवेगळे आयाम असतात आणि ते म्हणजे अनुभवायचे असते, त्याचा आनंद घ्यायचा असतो. ॲक्च्युली
1: कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ आणि एकाच वेळेला अनेक वेगवेगळ्या अर्थाने
0: कंगोरी
1: ही खरी गझलेची ताकद आहे असं म्हणावं लागेल. तर अशाच एका वेगळ्या आयामाची एक शेवटची गझल आणखीन आपण एक सादर करावी.
0: चालतंय, त्याआधी एक परत मतला शेर घेतो, कारण आल्यापासून सगळं तुम्ही थोडं रोमॅन्टिक बी झालं पाहिजे ना.
1: इर्षा
0: जरी स्वप्न होते खरे वाटते, जरी स्वप्न होते खरे वाटते, तिला पाहिले की बरे वाटते.
1: वा वा वा, वाटणारच.
0: समोरून येता तिला पाहता, समोरून येता तिला पाहता, उगी का अरे बाप रे वाटते. आणि हा शेर पहा की तिची आवळ्यांची खरेदी जरी. आता लहान लहान मुलांना सांगायची गरज नाही आवळ्यांचा का खाता. तिची आवळ्यांची खरेदी जरी, हा जरी स्वप्न होते खरे वाटते, तिला पाहिले की बरे वाटते, तिची आवळ्यांची खरेदी जरी, मला दाविली गाजरे वाटते, मला दाविली गाजरे वाटते. वेशीत स्वागताला राव नाही, वेशीत स्वागताला राव नाही, उरले आता तसे हे गाव नाही, उरले आता तसे हे गाव नाही. दे कोठडी हवी तर काळ जाची, दे कोठडी हवी तर काळ जाची, मी प्रेमचोर आहे साव नाही, मी प्रेमचोर आहे साव नाही. नंतरचा शेर पहा की गेला बुढा स्मशानी एकदाचा, गेला बुढा स्मशानी एकदाचा, आता घरात कावा काव नाही, आता घरात कावा काव नाही. गेलीस दूर माये का अशी तू, गेलीस दूर माये का अशी तू, या लेकरास अजूनी नाव नाही, या लेकरास अजूनी नाव नाही. आणि शेवटचा शेर पहा की समजू नका गड्यांनो हारलो मी, समजू नका गड्यांनो हारलो मी, मी मांडला पटावर डाव नाही, मी मांडला पटावर डाव नाही.
1: सुंदर बाळासाहेब. उरले कुठे आता ते गाव नाही, चिंतन करण्यासारखा, विचार करण्यासारखा शेर आणि प्रत्येक ओळ. कारण आता गाव खरं पाहायला गेलं तर पूर्वीसारखं गाव राहिलंच नाही,
0: राहिलं नाही.
1: रेडिओ तेरणाच्या या व्यासपीठावर बाळासाहेब पाटील, बाळ पाटील एक सुप्रसिद्ध गझलकार आपल्यासमोर, ज्यांनी त्यांच्या अत्यंत सुंदर अशा गझल सादर केल्या, त्याच्याबद्दल बाळ पाटील रेडिओ तेरणाच्या वतीनं आपले हार्दिक आभार,
0: धन्यवाद.
1: गझल ही जी जादू आहे, प्रत्येक दोन ओळीमध्ये जो अफाट असा अर्थ यामध्ये साठवलेला आहे आणि हा अर्थ आपण रेडिओ तेरणाच्या सर्व प्रेक्षकांना ऐकवलात. एका ठिकाणी असं म्हटलं जातं, एक गझलकार म्हणतो की गीत गुंजारते जीवनाचे गझल, मर्म हृदयातल्या स्पंदनांचे गझल, भावनेला मुक्या बोलवेना जिथे, नेमकी वेदना तीच वाचे गझल. इतर कुठल्याही काव्यप्रकारापेक्षा गझल ह्या काव्यप्रकार हा अत्यंत ताकदीचा काव्यप्रकार, जो लोकांना अपील होतो, ज्याच्यामध्ये गोडी ओढी ही प्रचंड अशी असते. आणि त्या रेडिओ तेरणाच्या साहित्य सहवास या सदरामधील आजचं पहिलं पुष्प गुंफणारे आपले बाळ पाटील यांनी अत्यंत सुंदर अशा गझल सादर केल्या. तुमचं बाळ पाटील आभार. आणि हा आजचा कार्यक्रम साहित्य सहवासचा संयोजक या नात्याने मी परत एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आताच आपण सुप्रसिद्ध गझलकार बाळ पाटील यांना ऐकलत. साहित्य सहवासमध्ये ज्याप्रमाणे बाळ पाटलांनी आज त्यांचं सादरीकरण केलं, त्याच धर्तीवर आपण वेळोवेळी यापुढे देखील आपण भेटतच राहणार आहोत. सर्वांना वेगवेगळ्या साहित्यातील आयामांचा अनुभव आणि त्या साहित्य विश्वामध्ये घेऊन जाण्यासाठी मी सदैव आपल्यासोबत तत्पर असणार आहे. तोपर्यंत मी युवराज नळे आपला निरोप घेतो आणि आपण सर्वजण ऐकत रहा रेडिओ तेरणा.
2: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.
3: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
4: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
5: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
4: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
5: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
4: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: ओके
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: ड्रायव्हर, गाडी मी चालव.
2: यस मॅम.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
2: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358 आणि 94-21-36-10-71.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ 13.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: अभी अलविदा मत कहो।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.